0: हंगार
1: अंगार दो मिंदुल कोरी इकार गड़ फन रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होकेरे मिंदम बार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकल दिव्य राज्य के आडू
3: साधु वादे इशिंदे
4: कामुक तो आड़वांडा गोवाले भी
3: साधु के हवाल कोरा कुब्बे मसिक्कते वरा फरवातेरी कामाए के रंगल कुरा मोज़ेफे आहरम बेलियस नुबेलियस उरिहा कामे स्तिकोरने वरा जिम्मा दारो कामाए को एकम फाहग को शुक्रादा कुरम वेगें गोवाले
4: शुक्रिया सर
3: तिगोतं अबदेस कुरिया दे ते हिवरा फरवातेरी कं दोकर नुलातेंगे
2: एहारा मिहारु के फिल्म तो के हिग्गे मंजर तका लवतो के तेरी फीना लमा
5: ए बला मिहरा लतीफा कोंता का गोस्सत ती अन्ननी ए मुने
6: देवानी किहिने बा
7: देलो फो वेजे हिंगवस वेजे उले हिंगीरे हलु गैदे रो
6: मी दन्ना डेता
2: आदि अघोरी नामकाय को टिकटॉक चैलेंज वेस
1: ಒಮ್ಮೆ ಆತಿಥ್ಯ ದುಹೆಗರೆಗಳು ಎಗಾರ ಜಾಹೀರ್ ಸ್ಟುಡಿಯೋ ಎಂಬ ಬಗುತು
2: ಇಸ್ಕ್ರೀನ್ ಎಂಗ್ ಹಾ ಸತರ್ಸ್ತಿಯ ಕಸಾಳಿಸ್ನುವೆ ಕಿಲೋ ಹಾರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ ಅಟಿ ಹಣ್ಣುವೆ ಮೆಗಾ ಹಾರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ ಇಂತಿಜಾರ್ ಕೊಲ್ಲಬಹುದು